सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुदा खैला करोड़ सच्चा सत्ता।

होवै मन प्यारी, सुन सुंदर साधु बचन उदारी, दुख भूख मिटै तेरु सहसा, सुख पावै तू सुख मन नारी, रहाओ